आस जियो तुद अंतर हो सुख वसा तू अंतर सा बास जियो भाणे तखत वडाइया भाणे भीख उदास जियो भाणे थल सिर सर्व है कमल फुले आकाश जियो भाणे भवजल लंघी है भाणे मंझ परियास जियो।

जा हर पाया हर कामन मन पानी अन दिन गुण गावे नित साचे कथे अकथ कहानी जुग चारे साचा एको वरतै बिन गुर किने ना पाया नानक रंग रवै रंग राती जिन हर सेती चित लाया कामन मन सोहिलड़ा साजन मिले प्यारे राम गुरमति मन निर्मल होआ हर राखिया उर तारे राम हर

जाको नदर सरम दे मनमुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही।

सेवक रह सरनाई, आपे बख्शे दे वड्याई, किसते ऊपर नाही कोए, कौन डरे, डर किसका हो।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देख

औले अकासं आपे साचे गुण परगासं जति सती संतोखी आपे आपे कार कमाई है जिस करना